0: छत्तीसगडचा नमंच
1: खरोखरच
0: आणि पिळो पितांबर सोनतार डिलेन
1: खरोखरच मारा
0: घरी उंजदार गोडी उंजदारी आपण गणपती माझा ते नमस्कार किदे येती अंग आणि तुकाराम बावार भजन आणि अंग चालताणी बोलिया
1: खरोखरच
0: आणि तुकाराम भक्तिरमाय कु गुंगो
1: खरोखरच
0: आणि अंग चालन आणि कु झुर मोती काढो
1: खरोखरच
0: आणि येरो अंग विचार विचार।

0: तुकाराम बाबा
1: हा
0: आणि बापा आणि गरीब शक्ती र
1: हा
0: आणि गरीब शक्ती
1: खरं
0: बरोबर आणि कोणी मिळतो तो
1: कोणी मिळो महाराज
0: पण छोरा 7 साल ती
1: हा
0: ओ भक्ती छान रे।

तरी बाप मजुरी कर आणि काही अनाज पाणी लाव आणि वर काही थोडा निवज बनाव आणि ही तुकाराम बाबा रोजी काय को निवज चढाय जाव चढायच असं काही वर रोजी काही दन दन.

0: ट्रेनर पर
1: आणि
0: तुकाराम बाबार
1: खरो
0: मोठा वेळ लागो
1: वेगो महाराज
0: आणि बाप फोन केला गो बेटा कतळी केला गो रोज मजुरी करता आणि तोन पोषा
1: खरो का
0: तुक लागो भक्ती नंदी माई गुंग छी पण कला गो तार विचार काहीतरी कर तू आणि तोन कला कतन कधी
1: मार्गेला
0: कधी कधी तोन चाकरी रे काढू चाकरी
1: जर
0: वॉट एव्हर

0: रे पर महाराज।
1: हाँ
0: आणि बाप बेटा भ लागो बाप के लागो न
1: काय के लागो
0: लागो तो कधीतरी मच्छा काढू चाकरी
1: आणि
0: तुकाराम बायो न चाकरी काढायचं लोक आणि जाताणी धन केणोर तू।

0: पर महाराज आणि नगरी माहीत
1: चले गे
0: आणि बापेने जाताना तो पूछ रहे
1: पूछे लाग
0: एक माळी भळगो वाटे पर होना बाकड़ा को मार थोड़ा।

0: महाराज धन ती धन
1: हा
0: तुकाराम बाबा रोजी जाव
1: जायला
0: जाव आणि आता हाताने आता हाताने उजी होणाने आणि रोजी रोजी जाता आणि रखवाळी करे रखवाळी जो

0: पक्षी
1: हा
0: आणि रोजी आणि खाऱ्याचं
1: हा
0: पण तुकाराम बाबा विचार करोच येणं करा गो अन्न मोडरो खाय ना
1: पाणी झेली
0: पण पाणी कोणी मोडरो पाणी कोणी
1: जोटेवर
0: तुकाराम बाबा
1: हा
0: धने केणोर तुकाराम बाबा ने
1: हा

0: तुकाराम बाबा आणि विचार करू लागो वरू
1: खरोखर
0: यांनी करा गो आणि खायन भकम म्हण रोज
1: पाणी झेली
0: म्हण लागो पाणी छेनी ही बाप कला मन भकम लागे कहता आणि तुकाराम बाबा
1: विचार करे लागो
0: आणि विचार किदो विचार
1: जोट
0: पेपर तुकाराम बाबा धने

0: तुकाराम बाबा
1: हा
0: आणि डागळो मावळो शेत
1: छोड दिनो
0: थोड्या बाजूला वर विचार आला गो आणि ढगडा रोपान हजारो सो पान तोडता आणि डागळे घरेली आहे घर ढगळेली आहे डागळे परत लातारी वही पाने आणि हजार सो दोपणा बनाय दोपणाच
1: दोपणा
0: बांधता आणि धने की